रामकृष्ण हरी, ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दा शब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधित येतो. जीवन हे असंच असतं, थोडस सोसायचं आणि बरस भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणून आव्हान हे एक संधी आहे असे समजायचं असतं. जीवन हे असंच असतं. राम

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 9 सप्टेंबर हा दिवस निसर्गाचं रक्षण आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप खास मानला जातो। हिमालय दिन। भारताचा मुकुटमणी आणि संपूर्ण देशाचं हवामान, नद्या आणि पर्यावरण सांभाळणाऱ्या हिमालयाचं संवर्धन करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस हिमालय दिन म्हणून साजरा केला जातो। डोंगराळ भागातील जैवविविधता टिकवणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। जागतिक ईव्ही दिन। प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी आणि पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो। जन्म आणि जयंती। आज देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर शूरवीरांची जयंती आणि सिनेसृष्टीतील खिलाडीचा वाढदिवस आहे। परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा। कारगिल युद्धातील अद्भुत पराक्रमाचे प्रतीक आणि शेरशहा म्हणून ओळखले जाणारे अमर हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांची आज 52वी जयंती। 9 सप्टेंबर 1974 रोजी जन्मलेल्या या वीर सुपुत्राने .5140 जिंकताना दिलेला ये दिल मांगे मोर हा नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभं करतो। अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी। पहाटे 4 वाजता उठून कडक शिस्तीत काम करणारा आणि शून्यातून यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे। भारतेंदु हरिश्चंद्र। आधुनिक हिंदी साहित्याचे जनक, प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर नाटककार कवी भारतेंदु हरिश्चंद्र यांची आज 176वी जयंती। आजचा मनभावन सुविचार। संकट किंवा आव्हान कितीही डोंगरा एवढं मोठं असलं तरी हिमालयासारखे अढळ उभे राहा, कारण नशिबावर विसंबून राहण्यापेक्षा रोजच्या कडक शिस्तीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पावलांशीच इतिहास नतमस्तक होतो। आणि आजची बोधकथा। जून 1999 कारगिल युद्धाची गोष्ट आहे। शत्रू उंच डोंगराच्या शिखरावर बसून अंधाधुंद गोळीबार करत होता। भारतीय सैन्याला .5140 हे अतिशय कठीण शिखर पुन्हा जिंकण्याचे आदेश मिळाले। ही मोहीम अत्यंत धोकादायक होती। कॅप्टन विक्रम बत्रा यांनी स्वतःहून या मोहिमेचं नेतृत्व स्वीकारलं। रात्रीच्या अंधारात, उणे तापमानात आणि शत्रूच्या माऱ्यात ते आपल्या तुकडीसह सरळ उभ्या खडकावर चढू लागले। शत्रूला वाटलंही नव्हतं की भारतीय जवान एवढ्या अवघड मार्गाने वर येतील। चकमक सुरू असताना त्यांच्या एका सहकाऱ्याला गोळी लागली। कॅप्टन बत्रा यांनी क्षणार्धात त्या जखमी जवानाला सुरक्षित जागी ओढलं। तो जवान म्हणाला, सर तुम्ही पुढे जाऊ नका, धोका आहे। तेव्हा कॅप्टन बत्रा हसले आणि म्हणाले, तू बालबच्चेदार आहेस, मागे हो, मी पुढे जाईन। त्यांनी स्वतः पुढे होऊन शत्रूचे बंकर्स उद्ध्वस्त केले आणि तिरंगा फडकवून वायरलेसवर संदेश पाठवला, ये दिल मांगे मोर। आजच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते। खरा नेता तोच असतो जो संकटाच्या वेळी स्वतः सर्वात पुढे उभा राहतो आणि आपल्या माणसांची काळजी घेतो। जबाबदारी स्वीकारणं आणि ध्येयासाठी सर्वस्वपणाला लावणं हीच मर्दुमकी असते। तेव्हा आजच्या दिवशी काही संकल्प करूयात। पहिला म्हणजे आळस आणि कारणं देणं बंद करून स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वप्नांसाठी रोज किमान 1 तास देऊया। आणि दुसरा म्हणजे परिस्थिती कशीही असो, हिमालयासारखे ताट कण्याने उभे राहा। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अथांग आत्मविश्वासात आणि सातत्यपूर्ण कर्मात असते। चला तर मग आजच्या शुभदिन आयुर्वेदमध्ये इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत।

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಭಗವಂತಾಚಾ ವಿಸರ ಹೆಚ್ ಮೋಠೆ ಪಾಪ. खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पहावे. ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे. खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात, म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करत असता तसे आले म्हणून घ्यायचे काय कारण. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे, आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का. स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका, निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरता भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत. खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नको, पण जसजसे कमी होईल तस तशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आजचे बोधवचन: भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. जानकी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्त्व आहे। छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात। त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुटसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, ह्या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे छाटणी। छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे फळबागेमध्ये। म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरल्या जाते। शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 जुळे खुडून इतर भाग राखण्याची ही जी पद्धत आहे त्याला आपण शेंडा खुडणे म्हणतो। शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं। लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते। लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत। या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो। छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो। समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात। अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात। द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते। आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे। म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी। तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाट्यावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग

0: त्यामुळे काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो. अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदात छाटून विस्तार केला जातो. तर याच्यामुळे काही फायदे होतात. जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होतो. फळबागेतील मशागतीचे कामं सुकर होतात, बागेची निगा राखणं सोपं जातं, फळाची काढणी सोपी जाते, सर्व झाडाच्या आकारामध्ये एकसारखेपणा येतो, फळझाडांचा जो हंगाम आहे तो योग्य साधला जातो, त्यामुळे ठराविक काळात थोडाफार बदल करून फळंसुद्धा येऊ शकतात, फळझाडांच्या क्षमतेनुसार अधिक उत्पादन मिळवता येतं. ह्या सगळ्या बाबी तंत्रशुद्ध छाटणीमुळे शक्य होतात. म्हणून आपण फळझाडाची छाटणी करायला पाहिजे. आणि या फळझाडाच्या छाटणीच्या विषयी अधिक विस्तृत आणि तांत्रिक मार्गदर्शन जर लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत उद्यानविद्या यांच्याकरता जर यांच्याकडे जर आपण संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व
1: आणि ती म्हणजे क्रमसंकोच. बीजाचाच वृक्ष होत असतो, वाळूच्या कणाचा कधी वृक्ष होत नसतो. पिताच पुत्र होत असतो, चिखलाचा एक पेंड कधी पुत्ररूपाने जन्मत नाही. प्रश्न आहे, ह्या क्रमविकासाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीची अवस्था काय असते? हा क्रमविकास कुठून कशापासून सुरू होत असतो? बीज पूर्वी काय होतं? ते पूर्वी वृक्षाच्याच रूपानं होतं. भावी वृक्षाची सगळी शक्यता त्या बीजामध्ये वसत असते. भावी माणसाची समस्त शक्ती लहानग्या मुलाच्या ठाई अप्रकटितपणे विद्यमान होत असते. कोणत्याही भावी जीवाची समस्त संभाव्यता त्याच्या बीजकोशात अव्यक्तपणे सुप्त असते. याचा अर्थ काय होतो? भारतातील प्राचीन दार्शनिकांनी याला म्हटलं आहे क्रमसंकोच. एकूण काय की प्रत्येक क्रमविकासाच्या आधी क्रमसंकोचाची प्रक्रिया अस्तित्वात असल्याचं आपल्या निदर्शनाला येतं. जे आधीचंच तिथे नाही ते क्रमविकासाच्या प्रक्रियेने व्यक्त होणं कदापि शक्य नाही. जे आधीचंच विद्यमान नाही त्याचा क्रमविकास होत नसतो. इथे आधुनिक विज्ञान फिरून आपल्या मदतीला येतं. गणिती तर्कानी हे सिद्ध झालेलं आहे की ह्या विश्वामध्ये प्रकट झालेल्या शक्तीची गोळाबेरीज ही सदा समान असते. तिच्यात कधीही ऱ्हास किंवा वृद्धी होत नसते. आहे त्यातून तुम्ही जडाचा एक कण किंवा शक्तीचा एक टिपूसही कमी करू शकणार नाही किंवा त्यात लवमात्र भरही घालू शकणार नाही. म्हणजे काय की क्रमविकास काही शून्यातून झालेला नाही. पण मग तो कशातून झाला? तो झाला त्या आधीच्याच क्रमसंकोचातून. ह्या क्रमविकासाच्या पूर्वी क्रमसंकोचाची प्रक्रिया होऊन गेली असली पाहिजे हे निश्चित. मूल म्हणजे क्रमसंकुचित माणूस होय आणि माणूस म्हणजे क्रमविकसित मूल होय. बीज म्हणजे क्रमसंकुचित वृक्ष होय आणि वृक्ष म्हणजे क्रमविकसित बीज होय. भावी जीवाच्या जीवनाची समस्त संभाव्यता त्याच्या जीवकोशामध्ये अव्यक्तपणे असते. आता ही समस्या अंमल सुगम झाली आहे. आता ह्या तत्वाला आधीच्या त्या जीवनाच्या अखंडिततेची कल्पनेची जोड देऊन

ही एकाच वेळेला विचारात घ्या. अगदी कनिष्ठ अशा जीवाणूपासून तो अगदी पूर्ण मानवापर्यंत वस्तुत एकच अस्तित्व, एकच जीवन विद्यमान आहे. ज्याप्रमाणे एका आयुष्यात आपल्या अभिव्यक्तीचे विविध प्रकार आढळतात, जीवबीज तान्ह्या मुलात, बालकात, तरुणात आणि वृद्धात विकसित होत जातं, त्याचप्रमाणे त्या जीवाणूपासून तो अगदी पूर्ण मनुष्यापर्यंत एक अखंडित जीवनसूत्र, एक सलग साखळी असल्याचं आपल्या निदर्शनाला येतं. ह्यालाच म्हणतात क्रमविकास. पण आपण बघितलेलंच आहे की प्रत्येक क्रमविकासाच्या बुडाशी एक क्रमसंकोच विद्यमान असतो. हळूहळू व्यक्त होत जाणारी ही जीवनशक्ती प्रारंभीच्या जीवाणूपासून तो अंतीच्या पूर्ण मानवापर्यंत किंवा पृथ्वीवर आविर्भूत झालेल्या ईश्वरावतारापर्यंत क्रमविकसित होत असते. आणि म्हणून ही समस्त मालिका त्या आदिम जीवाणूतच क्रमसंकुचितावस्थेमध्ये अस्तित्वात असली पाहिजे. ही समग्र मालिका त्या एकाच जीवनाची अभिव्यक्ती होय. या समस्त मालिकेच्या रूपानं क्रमशः अभिव्यक्त होणारी ही जीवनशक्ती फार काय पण मर्त्यलोकी मनुष्य रूपानं अवतीर्ण झालेला ईश्वर व अवतारी पुरुष सुद्धा त्या प्रारंभीच्या जीवाणूमध्ये अव्यक्त रूपात अवस्थित होता, त्यात क्रमसंकुचित होता, आणि त्यातून हे सगळं क्रमाक्रमानं बाहेर आलं, हळूहळू अभिव्यक्त होत गेलं. सर्वात श्रेष्ठ अशी अंतिम अभिव्यक्ती देखील तिथे बीजावस्थेत सूक्ष्म रूपानं विद्यमान असलीच पाहिजे. असं असेल तर मग ज्या एका शक्तीतून ही माला किंवा ही साखळी निर्माण झाली आहे, ती शक्ती कशाची बरं क्रमसंकुचित अवस्था असेल? काय बरं त्या शक्तीच्या रूपानं क्रमसंकुचित झालेलं असेल? त्या शक्तीच्या रूपानं क्रमसंकुचित झाली होती तीच सर्वव्यापी विश्वमय चितकळा. हेच एकरस घनीभूत चैतन्य त्या आदी जीवाणूमध्ये क्रमसंकुचित झालेलं असतं. आणि त्या जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्यापर्यंतच्या मालिकेतील रूपांनी हळूहळू हळूहळू स्वतःला अभिव्यक्त करीत असतं. ते हळूहळू अभिव्यक्त होत असतं, थोडं थोडं वाढत असतं असं नव्हे. ही वाढण्याची कल्पना तुम्ही आपल्या डोक्यातून अजिबात काढून टाका. वाढ म्हटली की बाहेरून काहीतरी येत असतं अशीच कल्पना मनामध्ये येते. पण तसं मानल्यास प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी अव्यक्तपणे वास करणारे ते अनंत चैतन्य कोणत्याही बाह्य गोष्टीवर किंवा अवस्थेवर अवलंबून नाही हे सत्य खोटं पडेल. त्या चैतन्याची कधीच वाढ होत नसते, ते कधीच वाढत नसतं. ते सर्वदा जसंच्या तसं पूर्ण असतं, त्याची केवळ अधिकाधिक अभिव्यक्ती होत जाते इतकंच.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमात मी शालिनिकेचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपण दर शनिवारी आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमामध्ये बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. मागील शनिवारी आपण दुसरा भाग ऐकलात, यामध्ये छोट्या इंदूनं दिलेली साक्ष आपण ऐकलीत, आणि आता पुढे ऐकूयात तिसरा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचनस्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: गावाच्या बाहेरून एक नदी वाहत होती. नदी फार मोठी किंवा छोटीही नव्हती. नदीच्या वरच्या बाजूला खूप मोठी मोठी वडापिंपळांची झाडं होती, अगदी दाट. त्या झाडांवर पक्ष्यांची खूप घरटी होती. घरट्यातून पक्ष्यांच्या पिलांचा कायम किलबिलाट ऐकायला यायचा. थंड सावल्याखाली दुपारच्या वेळी गाई म्हशी इतर जनावरं मस्त ऐसपैस बसून रवंथ करायची. गुराखी पोरं बरोबर आणलेल्या भाकरी सोडत चटणी कांदा भाकरी खाऊन झाली की नदीचं गार पाणी पिऊन तृप्त व्हायची. कोपरा ढोपरापर्यंत हातपाय धुवायची तर त्यांच्यापैकी काही जण मस्तपैकी त्या पाण्यात डुंबत राहायची. काही जण वडाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्यांशी खेळायची. मग कित्येक वेळ सूरपारंब्यांचा तर कधी शिवणापाणीचा खेळ चालायचा. झाडं इतकी मोठी होती की एखादी लेकुरवाळी आई जशी सगळ्या पोरांना एकाच वेळी पाठीपोटाशी घेते, तशी ही झाडं पोरासोरांना, ढोरांना, पक्ष्यांना अंगाखांद्यावर घेत होती. या सर्वांना या झाडांचा आसरा होता. पण आम्हा भावंडांना कुणाचा आसरा होता? थोडा वेळ जरी या झाडांच्या सावलीत बसावं म्हटलं तरी फुरसत मिळत नसे. दुपारच्या वेळी कामं आटोपली की मी बाबूला मुन्नीवर लक्ष ठेवायला सांगून तिची शीची दुपटी धुण्यासाठी नदीवर जायची. गावातून जाताना मारुतीचा पार लागायचा. बामण गल्लीत चार सहा मोठमोठी घरं, नंतर नदीकडे जाणारा रस्ता. मग थोडं खाली उतरून गेलं की पांद. दोन्ही बाजूला काटेरी कुपाट्या. कुपाट्यांवर जंगली वेली, वेलीतूनच झाडं, झाडातून फुलं, फुलातून टपोऱ्या टपोऱ्या हिरवागार बिट्ट्या. बिट्ट्या म्हणजे गजगे. त्या मुलींना खेळायला उपयोगी पडायच्या. माणसांनी सकाळी सकाळी केलेली पांदीतली घाण आता दुपारपर्यंत वाळलेली असायची. त्यावर माशा किड्यांचं घोंगावणं. नाक दाबूनच मी ती पांद पार करे. गाववाल्यांना नदीकडे जायला दुसरा रस्ताच नव्हता. पाच दहा मिनिटांचा तो रस्ता आणि पांदीत मनसोक्त फिरणारी डुकरांची फौज. पायाला घाण लागू नये म्हणून जीव सांभाळून जाणाऱ्यांना या रस्त्यावरून कसरत करत जायला लागायचं. पान संपली की चालणारा सुस्कारा सोडायचा. मोठ्या दिव्यातून पार पडल्याचा आनंद वाटायचा. झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात शुचिरभूत झाल्याचा अनुभव येई. नदीवर जाणं माझं नेहमीच. ज्या दिवशी मुन्नीनं खूप घाण केलेली असेल, खूप दुपटी भरलेली असतील तर नदीवर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. नदीवर खालच्या बाजूला पात्र बरंच उथळ होतं. स्फटिकासारखं पांढरशुभ्र वाहणारं पाणी. त्यातून नदीतले गोलगोटे, रेती, वाळू, शंख शिंपले आरपार दिसायचे. हे वेगवेगळ्या आकाराचे शंख शिंपले गोळा करावेत. नदीच्या काठावर वाळूत बसून रेतीत पाय खुपसून मस्तपैकी खोपा करावा. खोप्याभोवती मोठी दिवार बांधावी. माझा खोपा कुणी कुणी मोडणार नाही असं वाटायचं मनाला. खोपा तयार झाला की त्यावर तुराटीची काडी लावावी. काडीला फडकणारी तांबडी चिंधी बांधावी म्हणजे दुरून सर्वांना दिसेल. या इथे किल्ला बांधलाय, दिसत नाही? त्यावर भगवी पताका फडफडतीये. खबरदार, खबरदार, जर कुणी त्या किल्ल्यावर हल्ला कराल तर हात छाटून टाकू तुमचे.
3: इकडे हात आणि हातांची बोटं,
2: दुपटी आपटता आपटता दगडावर आपटल्यावर सणकून निघायची. मनोराज्य ढासळायचं, पार चकनाचूर होऊन जायचं. खडबडून जाग झाल्यासारखे मी जागी व्हायची, हातातला दुपटा हातातच. मग नदीच्या काठावर जायचं, एखाद्या कपारी जवळच्या चिकण मातीत ते घोळसायचं. पहिलं दुसरं होती तेवढी दुपटी मातीत बरबटून घेताना नदीच्या वरच्या बाजूला लक्ष जायचं. तिथं गावच्या पोरीसोरी बाया कपडे धुवायला आलेल्या असायच्या. माझ्या एवढ्या माझ्यापेक्षा मोठ्या पोरी परकर झंपऱ्यात नदीत पोहत असायच्या. तर कुणी परकराच्या ओच्यात शंख शिंपले गोळा करत फिरायच्या, कुणी नदीत पाय सोडून बसायच्या. बाया बापड्या धुणं झालं की दगडानं हातपाय घासायच्या, टाचाही घासून लख करायच्या. शेरडं घेऊन आलेल्या धनगरांच्या काही पोरीही मस्तपैकी नदीकाठी खेळायच्या. मनाला वाटे यापैकी आपल्याला काहीच करता येत नाही. ना पाण्यात डुंबता येतं, ना शंख शिंपले गोळा करता येतात. आपली ही आई असती तर आपणही तिच्या बरोबर नदीवर आलो असतो खेळायला, मस्तपैकी हुंदडायला. आपलं हुंदडणं तिच्या जाण्याबरोबरच संपलं होत. खेळणं हसणंही उरलं नव्हतं. राहिलं होतं मागे फक्त काम, उपासमार. आपल्यापेक्षा लहान भावंडांना तरी कुठं मिळत होतं खेळायला. आमचं बालपणच पार पार खुरटून गेलं होतं. त्या दिवशी अशीच दुपटे धुवून घरी आले होते. वाड्याचा दरवाजा नुसता पुढे लोटलेला होता. उघडून आत गेले, वाड्याच्या मध्यभागी भला मोठा कडुनिंब होता, डेरेदार. त्याच्या सावलीत बाबू आणि माझ्या आतेभावाचा मुलगा उद्धव गोट्या खेळत होते. खेळता खेळता काय झालं माहित नाही, उद्धव उठला, बाबूला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसून म्हणाला, खबरदार जर माझी खोडी काढलीस तर. असं म्हणून त्याला त्यांनी पार बुकलून काढलं. वयाने शरीराने तो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. धावत पळतच मध्ये गेले, त्याला अडवलं. तसं केलं नसतं तर त्यांनी बाबूचं काय केलं असतं कोण जाणे. आते भावांच्या घरात असूनही आम्ही पोरके होतो. आम्हाला ते मजुरासारखं वागवत होते. आमची गुरंढोरं, दुकान, सामान सुमान सगळं सगळं त्यांनी हडप केलं होतं. पहिले 8-10 दिवस त्यांनी बरं बघितलं, त्यानंतर आमचा खरा जास सुरू झाला. शेतातली कामं आम्हाला माहीत नव्हती, येतही नव्हती, म्हणून आम्हाला शेतावर कुणीच नेत नव्हतं. पण घरी रिकामं थोडंच बसवत होते. ढीकभर कामं लावून ते शेतावर जायचे. इकडं बारकी मुन्नी पाळण्यात टाकायची, मी आणि बाबूवरची सगळी कामं करायचो. मी भांडी घासली तर तो धुवून घ्यायचा, भिंती पोतरायच्या झाल्या तर पांढरी माती पाण्यात कालवून द्यायचा, अंगण सारवायचं झालं तर अंगण झाडायचा, शेण आणून कालवून द्यायचा, कपडे धुतले की तो वाळत घालायचा. सगळ्यात अवघड काम म्हणजे दळायचं. 2-4 पायल्या तरी एका वेळेला दळावं लागायचं. पहाटे दळलं की सकाळी त्याच्या भाकरी व्हायच्या. सगळ्यांची न्याहारी होऊन उरलेल्या भाकरी शेतावर घेऊन जायचं. आम्हाला तिघात मिळून 1-2 भाकरी सुक्याच ठेवलेल्या असायच्या. पाण्याच्या खोटाबरोबर त्या खायच्या. त्याची सवय झाली होती. बारकी मुन्नी 8-9 महिन्याची असे, आमच्यापेक्षा तिचेच हाल अधिक झाले. आम्ही तरी सुक्या ओल्या तुकड्यावर जगत होतो. मुन्नी तिला न दूध ना भात, भाकरीचा तुकडा तिच्या हातात द्यायचा. चघळत चघळत रडत रडतच झोपी जायची. ती कधी झोपली याचा पत्ताही नसायचा. छोटा रमेश पाण्याची दोरी हातात धरून पटकुरावर पडल्या पडल्या झोका हलवत हलवत झोपी जायचा. दिवसभर कामाच्या रगाड्यात त्या दोघांकडे बघायला फुरसतच व्हायची नाही. पहिले काही दिवस शेजारून कप अर्धा कप दूध आणून बारकीला पाजावं. रोज रोज कोण द्यायला बसलं. रडून रडून ती आकांत करायची, आवाज क्षीण व्हायचा, रडायलाही जोर नसायचा. कोंडवाड्यातल्या शेळ्या मेंढ्या सांजेलाच कोंडवाड्यात यायच्या. माझी कामं झाल्यावर सगळीकडे सामसूम झाल्यावर चोरून त्या कोंडवाड्यात जाऊन दूध आणावं लागायचं. तसंच कच्चं दूध तिला पिऊ घालायचं. तिला ते पचायचं नाही. सकाळी पाहवत ती हिरवीगार हागलेली असायची. सगळी दुपटी बाळवती हिरवी पिवळी चिकट चिकट व्हायची. मग नदीवरच ती धुवून आणावी लागायची. पण ती चिकट दुपटी आपटून पायानं रगडूनही निघायची नाही. साबण मिळायचं नाही. मग नदी काठावरच्या चिकण मातीत मी ती दुपटी घोळसून काढायची. थोड्या वेळानं धुतली की चकचक निघायची. हिरवे पिवळे डागही गेलेले असायचे. असं वाटायचं आपल्या मुन्नीला ही दुपटी टोचू नयेत. आई विना पोर आई असती तर तिचे असे हाल झाले असते थोडेच. मला रडू यायचं. आजूबाजूला कुणी नाही हे बघून ओलं दुपटं तोंडावर धरायची. रडून रडून घ्यायची. नदीच्या पाण्यानं तोंड धुवायची. पुन्हा तोंड दुपट्यानंच पुसायची. कसं व्हावं आपल्या भावंडांचं. बारकी मुन्नी दिवसेंदिवस अधिकच बारीक होत होती. तिचं बाळसं केव्हाच संपलं होतं. आता हाडाला फक्त कातडी चिकटलेली होती. नाक वर आलं होतं. डोळे मोठे मोठे दिसत होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. आणि पोटाचा नगारा. आपली आई असतानाची गुबगुबीत बाळसेदार मुन्नी ती हीच का. कुणाला खरंही वाटलं नसतं. आम्ही तिघेही तिच्यापेक्षा फारसे वेगळे नव्हतो. आम्हीही पार वाळून गेलो होतो. सुखात आनंदात वाढलेली आम्ही भावंड आता दुसऱ्याच्या दारात आश्रित म्हणून राहत होतो. एक एक दिवस जातच होता. आणि एके दिवशी काही कल्पनाही नसताना आमची छोटी मुन्नी आम्हाला सोडून गेली. कधी ते आम्हाला कळलंही नाही. शेतावरून सगळी मंडळी खरी यायच्या आत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ज्वारी दळून ठेवावीच लागायची. दळायची सवय होती कुणाला. पण उठत बसत कसं तरी कुणाला तरी बोलवून आणून दळण दळावंच लागत होत. शेजारच्या कामाला न जाणाऱ्या एखाद दुसऱ्या पोरीला तिचं दळण आण म्हणावं. मग दोघींनी मिळून ते दळण संपवावं. पण त्या दिवशी कुणी सोबतीला आलंच नाही. वरची सगळी कामं संपली होती. बाबू अंगणातच लिंबाच्या झाडाखाली काहीतरी खेळत होता. त्याला म्हटलं, ए बाबू चल रे थोडं जा त्याला हात लावू लाग. तर लगेच म्हणाला, जा मी नाही आहे जा मला थोडंच जात वडता येतं. बरं बाबा तू जात न गवडू जात्यात घास तरी घालशील नुसता. म्हणाला की पळतच. त्याचं काय वय होतं? 5-6 वर्षाचं पोरते. पण संकट आलं की माणूस शहाणं होतं म्हणतात. पोर शहाण्यासारखं वागत होत. त्यानं पाहिलं, एवढं मोठं जातं माझ्या एकटीच्यानं हालत नाही म्हटल्यावर उभ्यानंच खुंट्याला धरून जातं ओढायला लागला. मी बसून उजव्या हातानं जात्यात घास घालून उठत बसतच दळण दळत होते. घास घालताना जातं थांबवावंच लागत होतं. नसता पिठात दाणे निघायचे. पीठ मोठं भरड आलं की वहिनी आरडाओरडा करायच्या. बारीक दळणं भागच होतं. दळता दळता 10 वेळेला जात्याचा खुंटाही निघायचा. तो दगडानं बसवता बसवता हैराणी व्हायची. पहिल्या 1-2 आठवड्याच्या आतच तळहाताला टरारून फोड आले. भाजल्यासारखे. फोडाला गार पाणी लागू द्यायचं नाही. भांडी घासता यायची नाही. पण काम चुकत नव्हतं. आता त्या फोडांचे घट्ट घट्टे झाले होते. तळहात पूर्वीसारखे नाजूक कोळे राहिलेच नव्हते. धुणी भांडी, सडा सारवण, दळणकांडण सगळ्यांनी जरड बनलेले. आता हाताला फोड येत नव्हते, काहीही होत नव्हतं. त्या दिवशी अशीच आम्ही भावंड मिळून दळण दळत होतो. मुंदीच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन दळणाच्याच खोलीत पाळण्यात टाकलं होतं. रमेश कुठेतरी गेला होता. बाबू मधून मधूनच झोका हलवत होता. दळण चालू होतं, संपत आलं होतं. इतक्यात एक वयस्क बाई, जी आमच्या ओळखीचीच होती, आलीन म्हणाली,
3: पोरा हो, काय करायला लागलंय, दळताय वय? काय माय, लेकरावर दिस आल्यात. बाप गबगार बसलाय आणि पोरांचा हा वनवास. कधी पाहिलं होतं का असं? आणि या घरातल्या बाया तरी कशा रांडवा हाय म्हणते मी, त्यासनी काय दळण बी दळता येत नाही वय. हा तर दुसऱ्याची लेकरं असली म्हणून काय ढोरासारखं वागवायचंय का?
2: असं बोलत बोलतच तिनं पाण्यात पाहिलं आणि जोरात ओरडली. आम्हाला कळलंच नाही ती का अशी ओरडली.
3: अग माय, इंदे इंदे, अग लेकरू गेलं की ग, लेकरू गेलं.
2: आणि ती रडायला लागली. मी जातो सोडलं, धावतच पाळण्यापाशी गेले. मुन्नीनं मान टाकली होती. हातात भाकरीचा तुकडा तसाच होता. अंगावरच दुपटं काढलं, बघते तर तिनं हागून राड राड केली होती. सगळं अंग परबटलेलं होतं. दुपट्यातून हळूच तिला बाहेर काढली. लाकडासारखी झाली होती, थंडगार. बाबूला पाणी गरम करायला लावलं, गरम पाण्याने तिला धुवून काढलं. आजही तो स्पर्श मला आठवतो. तेव्हा मीच तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तोंडाचा आ तसाच, पाणी बाहेर येत होत, तोंडात जातच नव्हतं. बाबू रडू लागला, रमेशही पळत आला, तोही मला चिकटला. चौघही एकमेकांना बिलगलो होतो, रडत होतो. आमचे अश्रू तिच्या वाळक्या थंडगार शरीरावर पडत होते. जणू आमच्या अश्रूंनी तिच्या जान येणार होती. कुणीतरी शेतावर जाऊन निरोप दिला, कोणी आलं नाही. त्यांच्या नेहमीच्या वेळेला जशी यायची तशीच सगळी मंडळी आली. मी मुन्नीला मांडीवर घेऊन बसलेली, एका बाजूला रमेश, दुसरीकडे बाबू, केविलवाणी. मोठ्या आशेनं आते भावांकडे वहिनीकडे पाहत होतो, रडत होतो. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमचं दुःख यातना कळल्याच नव्हत्या. भाऊ आप्पा समोर आले.
3: खाली ठेव त्या पोरीला, किती वेळ बसणार आहेस अशी? जमायला दिसभर मरस्तर शेतात काम करावी, घरी यावं तर ही ब्यात उगीच गळ्यात पडली. बरं झालं एक कमी झालं.
2: फटलं फटलं, उठावं. पळत पळत जाऊन त्या आप्पा भाऊंची नरडी पकडावी. तेवढी ताकदच नव्हती, शक्ती नव्हती. भाऊने एक दुसरं दुपटं घेतलं, माझ्या मांडीवरून खसखस लेकराला उचललं. भराभरा वाड्याच्या बाहेर गेले. मी त्यांच्या मागे, माझ्या मागे माझे दोन्ही भाऊ. अप्पा अप्पा भाऊ, नकाओ नकाओ नेऊ आमच्या मुन्नीला. पण ते मागेही वळून पाहत नव्हते. वाड्याच्या मागच्या बाजूला पडका वाडा होता. तिथं एक मोठ झाड, त्या झाडाखाली मोठा उकिरडा होता. कुणाला तरी त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. उकिरड्याच्याच बाजूला त्यांनी एक खड्डा तयार केला. पाहता पाहता आमच्या देखत आम्हा भावंडांच्या मनाचा काहीही विचार न करता त्या दुपट्या सकट आमच्या मुन्नीला त्यांनी त्या खड्ड्यात ठेवलं. आणि माती ढकलली. बस पुन्हा जमीन जशी होती तशी आमच्या मुन्नीला त्या आत्ते भावानी त्या उकिरड्यात पुरलं. आपण कुत्र्या मांजरांना सुद्धा चांगली जागा शोधतो, त्यांना चांगलं पाहतो. आणि मुन्नी तर आमची रक्ताची बहीण होती.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: कृषि संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्व आहे। छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात। त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी

युवा शक्ती ऐकणाऱ्या माझ्या सर्व युवा फ्रेंड्सना सविता जाधवचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्ते.

युवा शक्ती या कार्यक्रमात ऐकणाऱ्या सर्व युवा फ्रेंड्सचं प्रथम स्वागत आहे. सो फ्रेंड्स, करायची का कार्यक्रमाला सुरुवात? वाय नॉट. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी प्रश्नाने करत असतो आणि युवा फ्रेंड्स पुन्हा ऑफकोर्स यार हमेशा की तरह प्रोग्राम के जवाब के लिए शक्ति. जीवन हे पाण्यावरील दव आहे. देशाचं जाऊन आपण मदत होत नसेल तर ते व्यर्थ नाही काय? आपण खूप किस टॉपिक पे बात कर रही है लेकिन अभी सुनते हैं एक प्यारा सा सॉन्ग खास आपके लिए.

0: दोस्तों अभी आप सुन रहे थे मेरी पसंद का सॉन्ग फिल्म धड़कन से, और इसमें प्यारी सी आवाज थी कुमार सानू और अलका याग्निक जी की। और बाय द वे फ्रेंड्स, मुझे ये दोनों जो सिंगर हैं मुझे बहुत पसंद है और ये मेरे फेवरेट सिंगर भी हैं। तो अब समझ में आया ये सॉन्ग मेरा फेवरेट क्यों है। शायद ये सॉन्ग सुनकर
1: वडिलांना ना सोडतात, कुणी नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे।
0: दोस्तों अभी आप सुन रहे थे मेरी पसंद का सॉन्ग फिल्म धड़कन से, और इसमें प्यारी सी आवाज थी कुमार सानू और अलका याग्निक जी की। और बाय द वे फ्रेंड्स, मुझे ये दोनों जो सिंगर हैं मुझे बहुत पसंद है और ये मेरे फेवरेट भी किसी यादें भी कलाकार लिया है तो बात करनी ही पड़ेगी, है ना। आप भी मुद्रणावर आधारित आहे। मित्रांनी मैत्रिणीनो, ही मुलाखत बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित आहे।
1: आजचा जो कार्यक्रम आहे आपला उगम, नमस्कार युवा मित्रांनो, युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा जो कार्यक्रम आहे आपला उगवते कलाकार हा सदर आहे। या सदरांतर्गत रीमा गोपाल बोरा ही युवा मैत्रीण आज आहे या कार्यक्रमात। आपण बोलूयात, यांच्याकडून माहिती करून घेऊयात की काय शिकता आहेत, काय करायचं आहे भविष्यामध्ये, काय करायचं आहे, छंदांविषयी बोलून थोडंसं जाणून घेऊया। तर नमस्ते।
2: नमस्कार, मी रीमा गोपाल बोरा, वर्ग 12वी असे बरेच, आणि दुसऱ्या घरच्या लोकांचं एकच आहे की मला फक्त माझ्या पायावरती
1: वेळ प्रसंगी। तर युवकांना काय सांगणार बरं? नाही नाही, असं कधीच नाही।

रामकृष्ण हरी, ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधीत येतो. जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं आणि बरंचसं भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणून आव्हान हे एक संधी आहे असे समजायचं असतं. जीवन हे असंच असतं.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 9 सप्टेंबर हा दिवस निसर्गाचं रक्षण आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप खास मानला जातो। हिमालय दिन, भारताचा मुकुटमणी आणि संपूर्ण देशाचं हवामान, नद्या आणि पर्यावरण सांभाळणाऱ्या हिमालयाचं संवर्धन करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस हिमालय दिन म्हणून साजरा केला जातो। डोंगराळ भागातील जैवविविधता टिकवणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। जागतिक ईव्ही दिन, प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी आणि पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो। जन्म आणि जयंती, आज देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर शूरवीरांची जयंती आणि सिनेसृष्टीतील खिलाडीचा वाढदिवस आहे। परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा, कारगिल युद्धातील अद्भुत पराक्रमाचे प्रतीक आणि शेरशहा म्हणून ओळखले जाणारे अमर हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांची आज 52वी जयंती। 9 सप्टेंबर 1974 रोजी जन्मलेल्या या वीर सुपुत्राने .5140 जिंकताना दिलेला ये दिल मांगे मोर हा नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभं करतो। अक्षय कुमार, बॉलिवूडचा खिलाडी, पहाटे 4 वाजता उठून कडक शिस्तीत काम करणारा आणि शून्यातून यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे। भारतेंदु हरिश्चंद्र, आधुनिक हिंदी साहित्याचे जनक, प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर नाटककार कवी भारतेंदु हरिश्चंद्र यांची आज 176वी जयंती। आजचा मनभावन सुविचार, संकट किंवा आव्हान कितीही डोंगरा एवढं मोठं असलं तरी हिमालयासारखे अढळ उभे राहा, कारण नशिबावर विसंबून राहण्यापेक्षा रोजच्या कडक शिस्तीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पावलांशीच इतिहास नतमस्तक होतो। आणि आजची बोधकथा, June 1999 कारगिल युद्धाची गोष्ट आहे। शत्रू उंच डोंगराच्या शिखरावर बसून अंधाधुंद गोळीबार करत होता। भारतीय सैन्याला .5140 हे अतिशय कठीण शिखर पुन्हा जिंकण्याचे आदेश मिळाले। ही मोहीम अत्यंत धोकादायक होती। कॅप्टन विक्रम बत्रा यांनी स्वतःहून या मोहिमेचं नेतृत्व स्वीकारलं। रात्रीच्या अंधारात, उणे तापमानात आणि शत्रूच्या माऱ्यात ते आपल्या तुकडीसह सरळ उभ्या खडकावर चढू लागले। शत्रूला वाटलंही नव्हतं की भारतीय जवान एवढ्या अवघड मार्गाने वर येतील। चकमक सुरू असताना त्यांच्या एका सहकाऱ्याला गोळी लागली। कॅप्टन बत्रा यांनी क्षणार्धात त्या जखमी जवानाला सुरक्षित जागी ओढलं। तो जवान म्हणाला, सर तुम्ही पुढे जाऊ नका, धोका आहे। तेव्हा कॅप्टन बत्रा हसले आणि म्हणाले, तू बालबच्चेदार आहेस, मागे हो, मी पुढे जाईन। त्यांनी स्वतः पुढे होऊन शत्रूचे बंकर्स उद्ध्वस्त केले आणि तिरंगा फडकवून वायरलेसवर संदेश पाठवला, ये दिल मांगे मोर। आजच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते। खरा नेता तोच असतो जो संकटाच्या वेळी स्वतः सर्वात पुढे उभा राहतो आणि आपल्या माणसांची काळजी घेतो। जबाबदारी स्वीकारणं आणि ध्येयासाठी सर्वस्वपणाला लावणं हीच मर्दुमकी असते। तेव्हा आजच्या दिवशी काही संकल्प करूयात। पहिला म्हणजे आळस आणि कारणं देणं बंद करून स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वप्नांसाठी रोज किमान 1 तास देऊया। आणि दुसरा म्हणजे परिस्थिती कशीही असो, हिमालयासारखे ताट कण्याने उभे राहा। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अथांग आत्मविश्वासात आणि सातत्यपूर्ण कर्मात असते। चला तर मग आजच्या शुभदिन आयरमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत।

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. भगवंताचा विसर हेच मोठे पाप. खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पहावे. ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे. खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात, म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करत असता तसे आले म्हणून घ्यायचे काय कारण. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे, आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का. स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका, निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरता, भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत. खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाहीत. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नको, पण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल, तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आजचे बोधवचन: भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो.

0: कृषि संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्व आहे। छाटणीमुळे अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थाने आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात। त्यामुळे आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुटसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, ह्या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे छाटणी। छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे फळबागेमध्ये। म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरल्या जाते। शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 डोळे खुडून इतर भाग राखण्याची ही जी पद्धत आहे त्याला आपण शेंडा खुडणे म्हणतो। शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं। लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते। लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत। या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो। छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो। समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात। अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात। द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते। आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे। म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी। तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाटावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग छाटून टाकला जातो। उदाहरणार्थ द्राक्षाच्या काळीवर 16 डोळे आहेत तर बुडाकडील 7 डोळे राखून शेंड्याकडील 9 डोळे आहे ते भाग छाटला जातो। विरळणी करणे, आता ही सुद्धा एक पद्धत आहे। एखाद्या झाडावर फांद्याची संख्या जास्त असेल तर त्याची दाटी होते, एवढ्या सर्व फांद्या पोसण्याची ताकद त्या झाडात राहत नाही, काही फांद्या तळातून छाटून टाकतात। अशा पद्धतीस विरळणी करणे असं म्हणतो आपण। त्यामुळे काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो। भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो। अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदात छाटून विस्तार केला जातो। तर याच्यामुळे काही फायदे होतात। जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होतो। फळबागेतील मशागतीची कामं सुकर होतात, बागेची निगा राखणं सोपं जातं, फळाची काढणी सोपी जाते, सर्व झाडाच्या आकारामध्ये एकसारखेपणा येतो, फळझाडांचा जो हंगाम आहे तो योग्य साधला जातो। त्यामुळे ठराविक काळात थोडाफार बदल करून फळंसुद्धा येऊ शकतात, फळझाडांच्या क्षमतेनुसार अधिक उत्पादन मिळवता येतं। ह्या सगळ्या बाबी तंत्रशुद्ध छाटणीमुळे शक्य होतात। म्हणून आपण फळझाडाची छाटणी करायला पाहिजे आणि या फळझाडाच्या छाटणीच्या विषयी अधिक विस्तृत आणि तांत्रिक मार्गदर्शन जर लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ जे आहेत उद्यानविद्या यांच्याकरता जर यांच्याकडे जर आपण संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: अमरत्व
1: आणि ती म्हणजे क्रमसंकोच. बीजाचाच वृक्ष होत असतो, वाळूच्या कणाचा कधी वृक्ष होत नसतो. पिताच पुत्र होत असतो, चिखलाचा एक पेंड कधी पुत्ररूपाने जन्मत नाही. प्रश्न आहे, ह्या क्रमविकासाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीची अवस्था काय असते? हा क्रमविकास कुठून कशापासून सुरू होत असतो? बीज पूर्वी काय होतं? ते पूर्वी वृक्षाच्याच रूपानं होतं. भावी वृक्षाची सगळी शक्यता त्या बीजामध्ये वसत असते. भावी माणसाची समस्त शक्ती लहानग्या मुलाच्या ठाई अप्रकटितपणे विद्यमान होत असते. कोणत्याही भावी जीवाची समस्त संभाव्यता त्याच्या बीजकोशात अव्यक्तपणे सुप्त असते. याचा अर्थ काय होतो? भारतातील प्राचीन दार्शनिकांनी याला म्हटलं आहे क्रमसंकोच. एकूण काय की प्रत्येक क्रमविकासाच्या आधी क्रमसंकोचाची प्रक्रिया अस्तित्वात असल्याचं आपल्या निदर्शनाला येतं. जे आधीचंच तिथे नाही ते क्रमविकासाच्या प्रक्रियेने व्यक्त होणं कदापि शक्य नाही. जे आधीचंच विद्यमान नाही त्याचा क्रमविकास होत नसतो. इथे आधुनिक विज्ञान फिरून आपल्या मदतीला येतं. गणिती तर्कानी हे सिद्ध झालेलं आहे की ह्या विश्वामध्ये प्रकट झालेल्या शक्तीची गोळाबेरीज ही सदा समान असते. तिच्यात कधीही ह्रास किंवा वृद्धी होत नसते. आहे त्यातून तुम्ही जडाचा एक कण किंवा शक्तीचा एक टिपूसही कमी करू शकणार नाही किंवा त्यात लवमात्र भरही घालू शकणार नाही. म्हणजे काय की क्रमविकास काही शून्यातून झालेला नाही. पण मग तो कशातून झाला? तो झाला त्या आधीच्याच क्रमसंकोचातून. ह्या

सुगम झाली आहे. आता ह्या तत्वाला आधीच्या त्या जीवनाच्या अखंडिततेची कल्पनेची जोड देऊन ती दोन्ही एकाच वेळेला विचारात घ्या. अगदी कनिष्ठ अशा जीवाणूपासून तो अगदी पूर्ण मानवापर्यंत वस्तुत एकच अस्तित्व, एकच जीवन विद्यमान आहे. ज्याप्रमाणे एका आयुष्यात आपल्या अभिव्यक्तीचे विविध प्रकार आढळतात, जीवबीज तान्ह्या मुलात, बालकात, तरुणात आणि वृद्धात विकसित होत जातं, त्याचप्रमाणे त्या जीवाणूपासून तो अगदी पूर्ण मनुष्यापर्यंत एक अखंडित जीवनसूत्र, एक सलग साखळी असल्याचं आपल्या निदर्शनाला येतं. ह्यालाच म्हणतात क्रमविकास. पण आपण बघितलेलंच आहे की प्रत्येक क्रमविकासाच्या बुडाशी एक क्रमसंकोच विद्यमान असतो. हळूहळू व्यक्त होत जाणारी ही जीवनशक्ती प्रारंभीच्या जीवाणूपासून तो अंतीच्या पूर्ण मानवापर्यंत किंवा पृथ्वीवर आविर्भूत झालेल्या ईश्वरावतारापर्यंत क्रमविकसित होत असते. आणि म्हणून ही समस्त मालिका त्या आदिम जीवाणूतच क्रमसंकुचितावस्थेमध्ये अस्तित्वात असली पाहिजे. ही समग्र मालिका त्या एकाच जीवनाची अभिव्यक्ती होय. या समस्त मालिकेच्या रूपानं क्रमशः अभिव्यक्त होणारी ही जीवनशक्ती फार काय पण मर्त्यलोकी मनुष्य रूपानं अवतीर्ण झालेला ईश्वर व अवतारी पुरुष सुद्धा त्या प्रारंभीच्या जीवाणूमध्ये अव्यक्त रूपात अवस्थित होता, त्यात क्रमसंकुचित होता, आणि त्यातून हे सगळं क्रमाक्रमानं बाहेर आलं, हळूहळू अभिव्यक्त होत गेलं. सर्वात श्रेष्ठ अशी अंतिम अभिव्यक्ती देखील तिथे बीजावस्थेत सूक्ष्म रूपानं विद्यमान असलीच पाहिजे. असं असेल तर मग ज्या एका शक्तीतून ही माला किंवा ही साखळी निर्माण झाली आहे ती शक्ती कशाची बरं क्रमसंकुचित अवस्था असेल? काय बरं त्या शक्तीच्या रूपानं क्रमसंकुचित झालेलं असेल? त्या शक्तीच्या रूपानं क्रमसंकुचित झाली होती तीच सर्वव्यापी विश्वमय चितकळा. हेच एकरस घनीभूत चैतन्य त्या आदी जीवाणूमध्ये क्रमसंकुचित झालेलं असतं. आणि त्या जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्यापर्यंतच्या मालिकेतील रूपांनी हळूहळू हळूहळू स्वतःला अभिव्यक्त करीत असतं. ते हळूहळू अभिव्यक्त होत असतं, थोडं थोडं वाढत असतं असं नव्हे. ही वाढण्याची कल्पना तुम्ही आपल्या डोक्यातून अजिबात काढून टाका. वाढ म्हटली की बाहेरून काहीतरी येत असतं अशीच कल्पना मनामध्ये येते. पण तसं मानल्यास प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी अव्यक्तपणे वास करणारे ते अनंत चैतन्य कोणत्याही बाह्य गोष्टीवर किंवा अवस्थेवर अवलंबून नाही हे सत्य खोटं पडेल. त्या चैतन्याची कधीच वाढ होत नसते, ते कधीच वाढत नसतं. ते सर्वदा जसंच्या तसं पूर्ण असतं, त्याची केवळ अधिकाधिक अभिव्यक्ती होत जाते इतकंच.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमात मी शालिनिकेचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपण दर शनिवारी आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमामध्ये बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. मागील शनिवारी आपण दुसरा भाग ऐकलात, यामध्ये छोट्या इंदूनं दिलेली साक्ष आपण ऐकलीत, आणि आता पुढे ऐकूयात तिसरा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचनस्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: गावाच्या बाहेरून एक नदी वाहत होती. नदी फार मोठी किंवा छोटीही नव्हती. नदीच्या वरच्या बाजूला खूप मोठी मोठी वडापिंपळांची झाडं होती, अगदी दाट. त्या झाडांवर पक्ष्यांची खूप घरटी होती. घरट्यातून पक्ष्यांच्या पिलांचा कायम किलबिलाट ऐकायला यायचा. थंड सावल्याखाली दुपारच्या वेळी गाई म्हशी इतर जनावरं मस्त ऐसपैस बसून रवंथ करायची. गुराखी पोरं बरोबर आणलेल्या भाकरी सोडत चटणी कांदा भाकरी खाऊन झाली की नदीचं गार पाणी पिऊन तृप्त व्हायची. कोपरा ढोपऱ्यापर्यंत हातपाय धुवायची तर त्यांच्यापैकी काही जण मस्तपैकी त्या पाण्यात डुंबत राहायची. काही जण वडाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्यांशी खेळायची. मग कित्येक वेळ सूरपारंब्यांचा तर कधी शिवणापाणीचा खेळ चालायचा. झाडं इतकी मोठी होती की एखादी लेकुरवाळी आई जशी सगळ्या पोरांना एकाच वेळी पाठीपोटाशी घेते तशी ही झाडं पोरासोरांना, ढोरांना, पक्ष्यांना अंगाखांद्यावर घेत होती. या सर्वांना या झाडांचा आसरा होता. आम्हा भावंडांना कुणाचा आसरा होता? थोडा वेळ जरी या झाडांच्या सावलीत बसावं म्हटलं तरी फुरसत मिळत नसे. दुपारच्या वेळी कामं आटोपली की मी बाबूला मुन्नीवर लक्ष ठेवायला सांगून तिची शीची दुपटी धुण्यासाठी नदीवर जायची. गावातून जाताना मारुतीचा पार लागायचा. बामण गल्लीत चार सहा मोठमोठी घरं, नंतर नदीकडे जाणारा रस्ता. मग थोडं खाली उतरून गेलं की पांद. दोन्ही बाजूला काटेरी कुपाट्या. कुपाट्यांवर जंगली वेली, वेलीतूनच झाडं, झाडातून फुलं, फुलातून टप्पोऱ्या टप्पोऱ्या हिरवागार बिट्ट्या. बिट्ट्या म्हणजे गजगे. त्या मुलींना खेळायला उपयोगी पडायच्या. माणसांनी सकाळी सकाळी केलेली पांदीतली घाण आता दुपारपर्यंत वाळलेली असायची. त्यावर माशा किड्यांचं घोंगावणं. नाक दाबूनच मी ती पांद पार करे. गाववाल्यांना नदीकडे जायला दुसरा रस्ताच नव्हता. पाच दहा मिनिटांचा तो रस्ता आणि पांदीत मनसोक्त फिरणारी डुकरांची फौज. पायाला घाण लागू नये म्हणून जीव सांभाळून जाणाऱ्यांना या रस्त्यावरून कसरत करत जायला लागायचं. पान संपली की चालणारा सुस्कारा सोडायचा. मोठ्या दिव्यातून पार पडल्याचा आनंद वाटायचा. झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात शुचिरभूत झाल्याचा अनुभव येई. नदीवर जाणं माझं नेहमीच. ज्या दिवशी मुन्नीनं खूप घाण केलेली असेल, खूप दुपटी भरलेली असतील तर नदीवर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. नदीवर खालच्या बाजूला पात्र बरंच उथळ होत. स्फटिकासारखं पांढरशुभ्र वाहणारं पाणी, त्यातून नदीतले गोलगोटे, रेती, वाळू, शंख शिंपले आरपार दिसायचे. हे वेगवेगळ्या आकाराचे शंख शिंपले गोळा करावेत. नदीच्या काठावर वाळूत बसून रेतीत पाय खुपसून मस्तपैकी खोपा करावा. खोप्याभोवती मोठी दिवार बांधावी. माझा खोपा कुणी कुणी मोडणार नाही असं वाटायचं मनाला. खोपा तयार झाला की त्यावर तुराटीची काडी लावावी. काडीला फडकणारी तांबडी चिंधी बांधावी म्हणजे दुरून सर्वांना दिसेल. या इथे किल्ला बांधलाय, दिसत नाही? त्यावर भगवी पताका फडफडतीये. खबरदार खबरदार, जर कुणी त्या किल्ल्यावर हल्ला कराल तर हात छाटून टाकू तुमचे. इकडे हात आणि हातांची बोटं, दुपटी आपटता आपटता दगडावर आपटल्यावर सणकून निघायची. मनोराज्य ढासळायचं, पार चकनाचूर होऊन जायचं. खडबडून जाग झाल्यासारखी मी जागी व्हायची, हातातला दुपटा हातातच. मग नदीच्या काठावर जायचं, एखाद्या कपारी जवळच्या चिकण मातीत ते घोळसायचं. पहिलं दुसरं होती तेवढी दुपटी मातीत बरबटून घेताना नदीच्या वरच्या बाजूला लक्ष जायचं. तिथं गावच्या पोरीसोरी बाया कपडे धुवायला आलेल्या असायच्या. माझ्या एवढ्या माझ्यापेक्षा मोठ्या पोरी परकर झंपऱ्यात नदीत पोहत असायच्या. तर कुणी परकराच्या ओच्यात शंख शिंपले गोळा करत फिरायच्या, कुणी नदीत पाय सोडून बसायच्या. बाया बापड्या धुणं झालं की दगडानं हातपाय घासायच्या, टाचाही घासून लख करायच्या. शेरडं घेऊन आलेल्या धनगरांच्या काही पोरीही मस्तपैकी नदीकाठी खेळायच्या. मनाला वाटे यापैकी आपल्याला काहीच करता येत नाही. ना पाण्यात डुंबता येतं, ना शंख शिंपले गोळा करता येतात. आपली ही आई असती तर आपणही तिच्या बरोबर नदीवर आलो असतो खेळायला, मस्तपैकी हुंदडायला. आपलं हुंदडणं तिच्या जाण्याबरोबरच संपलं होत. खेळणं हसणंही उरलं नव्हतं. राहिलं होत मागे फक्त काम, उपासमार. आपल्यापेक्षा लहान भावंडांना तरी कुठं मिळत होतं खेळायला. आमचं बालपणच पार पार खुरटून गेलं होत. त्या दिवशी अशीच दुपटे धुवून घरी आले होते. वाड्याचा दरवाजा नुसता पुढे लोटलेला होता. उघडून आत गेले, वाड्याच्या मध्यभागी भला मोठा कडुनिंब होता, डेरेदार. त्याच्या सावलीत बाबू आणि माझ्या आतेभावाचा मुलगा उद्धव गोट्या खेळत होते. खेळता खेळता काय झालं माहित नाही, उद्धव उठला, बाबूला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसून म्हणाला, खबरदार जर माझी खोडी काढलीस तर. असं म्हणून त्याला त्यांनी पार बुकलून काढलं. वयाने शरीराने तो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. धावत पळतच मध्ये गेले, त्याला अडवलं. तसं केलं नसतं तर त्यांनी बाबूचं काय केलं असतं कोण जाणे. आते भावांच्या घरात असूनही आम्ही पोरके होतो. आम्हाला ते मजुरासारखं वागवत होते. आमची गुरंढोरं, दुकान, सामान सुमान सगळं सगळं त्यांनी हडप केलं होतं. पहिले 8-10 दिवस त्यांनी बरं बघितलं, त्यानंतर आमचा खरा जास सुरू झाला. शेतातली कामं आम्हाला माहीत नव्हती, येतही नव्हती, म्हणून आम्हाला शेतावर कुणीच नेत नव्हतं. पण घरी रिकामं थोडंच बसवत होते, ढीकभर कामं लावून ते शेतावर जायचे. इकडं बारकी मुन्नी पाळण्यात टाकायची, मी आणि बाबूवरची सगळी कामं करायचो. मी भांडी घासली तर तो धुवून घ्यायचा, भिंती पोतरायच्या झाल्या तर पांढरी माती पाण्यात कालवून द्यायचा, अंगण सारवायचं झालं तर अंगण झाडायचा, शेण आणून कालवून द्यायचा, कपडे धुतले की तो वाळत घालायचा. सगळ्यात अवघड काम म्हणजे दळायचं. 2-4 पायल्या तरी एका वेळेला दळावं लागायचं. पहाटे दळलं की सकाळी त्याच्या भाकरी व्हायच्या. सगळ्यांची न्याहारी होऊन उरलेल्या भाकरी शेतावर घेऊन जायचं. आम्हाला तिघात मिळून 1-2 भाकरी सुक्याच ठेवलेल्या असायच्या, पाण्याच्या खोटाबरोबर त्या खायच्या. त्याची सवय झाली होती. बारकी मुन्नी 8-9 महिन्याची असेल, आमच्यापेक्षा तिचेच हाल अधिक झाले. आम्ही तरी सुक्या ओल्या तुकड्यावर जगत होतो. मुन्नी तिला ना दूध ना भात, भाकरीचा तुकडा तिच्या हातात द्यायचा, चघळत चघळत रडत रडतच झोपी जायची. ती कधी झोपली याचा पत्ताही नसायचा. छोटा रमेश पाण्याची दोरी हातात धरून पटकुरावर पडल्या पडल्या झोका हलवत हलवत झोपी जायचा. दिवसभर कामाच्या रगाड्यात त्या दोघांकडे बघायला फुरसतच व्हायची नाही. पहिले काही दिवस शेजारून कप अर्धा कप दूध आणून बारकीला पाजावं. रोज रोज कोण द्यायला बसलं, रडून रडून ती आकांत करायची, आवाज क्षीण व्हायचा, रडायलाही जोर नसायचा. कोंडवाड्यातल्या शेळ्या मेंढ्या सांजेलाच कोंडवाड्यात यायच्या. माझी कामं झाल्यावर सगळीकडे सामसूम झाल्यावर चोरून त्या कोंडवाड्यात जाऊन दूध आणावं लागायचं. तसंच कच्चं दूध तिला पिऊ घालायचं. तिला ते पचायचं नाही. सकाळी पाहवत ती हिरवीगार हागलेली असायची. सगळी दुपटी बाळवती हिरवी पिवळी चिकट चिकट व्हायची. मग नदीवरच ती धुवून आणावी लागायची. पण ती चिकट दुपटी आपटून पायानं रगडूनही निघायची नाही. साबण मिळायचं नाही. मग नदीकाठावरच्या चिकण मातीत मी ती दुपटी घोळसून काढायची. थोड्या वेळानं धुतली की चकचक निघायची. हिरवे पिवळे डागही गेलेले असायचे. असं वाटायचं आपल्या मुन्नीला ही दुपटी टोचू नयेत. आई विना पोर. आई असती तर तिचे असे हाल झाले असते थोडेच. मला रडू यायच. आजूबाजूला कुणी नाही हे बघून ओल दुपट तोंडावर धरायची. रडून रडून घ्यायची. नदीच्या पाण्यानं तोंड धुवायची. पुन्हा तोंड दुपट्यानंच पुसायची. आपल्या भावंडांच. बारकी मुन्नी दिवसेंदिवस अधिकच बारीक होत होती. तिचं बाळसं केव्हाच संपलं होत. आता हाडाला फक्त कातडी चिकटलेली होती. नाक वर आलं होत. डोळे मोठे मोठे दिसत होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. आणि पोटाचा नगारा. आपली आई असतानाची गुबगुबीत बाळसेदार मुन्नी ती हीच का? कुणाला खरंही वाटलं नसत. आम्ही तिघेही तिच्यापेक्षा फारसे वेगळे नव्हतो. आम्ही पार वाळून गेलो होतो. सुखात आनंदात वाढलेली आम्ही भावंड आता दुसऱ्याच्या दारात आश्रित म्हणून राहत होतो. एक एक दिवस जातच होता. आणि एके दिवशी काही कल्पनाही नसताना आमची छोटी मुन्नी आम्हाला सोडून गेली. कधी ते आम्हाला कळलंही नाही. शेतावरून सगळी मंडळी घरी यायच्या आत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ज्वारी दळून ठेवावीच लागायची. दळायची सवय होती कुणाला? पण उठत बसत कस तरी कुणाला तरी बोलवून आणून दळण दळावंच लागत होत. शेजारच्या कामाला न जाणाऱ्या एखाद दुसऱ्या पोरीला तिचं दळण आण म्हणावं. मग दोघींनी मिळून ते दळण संपवावं. पण त्या दिवशी कुणी सोबतीला आलंच नाही. वरची सगळी कामं संपली होती. बाबू अंगणातच लिंबाच्या झाडाखाली काहीतरी खेळत होता. त्याला म्हटलं, ए बाबू चल रे, थोडं जा त्याला हात लावू लाग. तर लगेच म्हणाला, जा मी नाही आहे, जा मला थोडंच जात वळता येतं. बरं बाबा तू जात न ग वडू, जात्यात घास तरी घालशील नुसता. म्हणाला की पळतच. त्याचं काय वय होतं? 5-6 वर्षाचं पोरते. पण संकट आलं की माणूस शहाणं होतं म्हणतात. पोर शहाण्यासारखं वागत होत. त्यानं पाहिलं, एवढं मोठं जातं माझ्या एकटीच्यानं हालत नाही म्हटल्यावर उभ्यानंच खुंट्याला धरून जातं ओढायला लागला. मी बसून उजव्या हातानं जात्यात घास घालून उठत बसतच दळण दळत होते. घास घालताना जातं थांबवावंच लागत होतं, नसता पिठात दाणे निघायचे. पीठ मोठं भरड आलं की वहिनी आरडाओरडा करायच्या. बारीक दळणं भागच होतं. दळता दळता 10 वेळेला जात्याचा खुंटाही निघायचा. तो दगडानं बसवता बसवता हैराणी व्हायची. पहिल्या 1-2 आठवड्याच्या आतच तळहाताला टरारून फोड आले, भाजल्यासारखे. फोडाला गार पाणी लागू द्यायचं नाही, भांडी घासता यायची नाही. पण काम चुकत नव्हतं. आता त्या फोडांचे घट्ट घट्टे झाले होते. तळहात पूर्वीसारखे नाजूक कोळे राहिलेच नव्हते. धुणी भांडी, सडा सारवण, दळण कांडण सगळ्यांनी जरट बनलेले. आता हाताला फोड येत नव्हते, काहीही होत नव्हतं. त्या दिवशी अशीच आम्ही भावंड मिळून दळण दळत होतो. मुन्नीच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन दळणाच्याच खोलीत पाळण्यात टाकलं होतं. रमेश कुठेतरी गेला होता. बाबू मधून मधूनच झोका हलवत होता. दळण चालू होतं, संपत आलं होतं. इतक्यात एक वयस्क बाई, जी आमच्या ओळखीचीच होती, आलीन म्हणाली,
3: पोरा हो, काय करायला लागलंय, दळताय वय? काय मा, हे लेकरावर दिस आल्यात, बाप गबगार बसलाय आणि पोरांचा हा वनवास. कधी पाहिलं होतं का असं? आणि या घरातल्या बाया तरी कशा रांडवा हाय म्हणते मी, त्यासनी काय दळण बी दळता येत नाही वय? हा तर दुसऱ्याची लेकर असली म्हणून काय ढोरासारखं वागवायचंय का?
2: असं बोलत बोलतच तिनं पाण्यात पाहिलं आणि जोरात ओरडली. आम्हाला आम्हाला कळलंच नाही ती का अशी ओरडली.
3: अग माय इंदे इंदे, अग लेकरू गेलं की ग, लेकरू गेलं.
2: आणि ती रडायला लागली. मी जातो सोडलं, धावतच पाळण्यापाशी गेले. मुन्नीनं मान टाकली होती. हातात भाकरीचा तुकडा तसाच होता. अंगावरचं दुपटं काढलं. बघते तर तिनं हागून राड राड केली होती. सगळं अंग बरबटलेलं होतं. तिला बाहेर काढली. लाकडासारखी झाली होती. थंडगार. बाबूला पाणी गरम करायला लावलं. गरम पाण्याने तिला धुवून काढलं. आजही तो स्पर्श मला आठवतो. तेव्हा मीच तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तोंडाचा आ तसाच. पाणी बाहेर येत होत, तोंडात जातच नव्हतं. बाबू रडू लागला. रमेशही पळत आला, तोही मला चिकटला. चौघही एकमेकांना बिलगलो होतो, रडत होतो. आमचे अश्रू तिच्या वाळक्या थंडगार शरीरावर पडत होते. जणू आमच्या अश्रूंनी तिच्या जान येणार होती. कुणीतरी शेतावर जाऊन निरोप दिला. कोणी आलं नाही. त्यांच्या नेहमीच्या वेळेला जशी यायची तशीच सगळी मंडळी आली. मी मुन्नीला मांडीवर घेऊन बसलेली. एका बाजूला रमेश, दुसरीकडे बाबू, केविलवाणी. मोठ्या आशेनं आते भावांकडे वहिनीकडे पाहत होतो. रडत होतो. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमचं दुःख यातना कळल्याच नव्हत्या. भाऊ आप्पा समोर आले.
3: खाली ठेव त्या पोरीला. किती वेळ बसणार आहेस अशी? जमायला दिसभर मरस्तर शेतात काम करावी, घरी यावं तर ही ब्यात उगीच गळ्यात पडली. बरं झालं एक कमी झालं.
2: फटलं फटलं उठावं. पळत पळत जाऊन त्या आप्पा भाऊंची नरडी पकडावी. ताकदच नव्हती. जग सोडायची शक्ती नव्हती. भाऊने एक दुसरं दुपटं घेतलं. माझ्या मांडीवरून खसखस लेकराला उचललं. भराभरा वाड्याच्या बाहेर गेले. मी त्यांच्या मागे, माझ्या मागे माझे दोन्ही भाऊ. अप्पा अप्पा भाऊ डकाओ डकाओ ने हो आमच्या मुन्नीला. पण ते मागेही वळून पाहत नव्हते. वाड्याच्या मागच्या बाजूला पडका वाडा होता. तिथं एक मोठं झाड, त्या झाडाखाली मोठा उकिरडा होता. कुणाला तरी त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. उकिरड्याच्याच बाजूला त्यांनी एक खड्डा तयार केला. पाहता पाहता आमच्या देखत आम्हा भावंडांच्या मनाचा काहीही विचार न करता त्या दुपट्या सकट आमच्या मुन्नीला त्यांनी त्या खड्ड्यात ठेवलं. आणि माती ढकलली. बस पुन्हा जमीन जशी होती तशी. आमच्या मुन्नीला त्या आत्ते भावानी त्या उकिरड्यात पुरलं. आपण कुत्र्या मांजरांना सुद्धा चांगली जागा शोधतो, त्यांना चांगलं पाहतो. आणि मुन्नी मुन्नी तर आमची रक्ताची बहीण होती.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.